पंच परवान पंच परदान पंच पावन दर गयमान पंच सोहन दर राजान पंच का गुरु एक ध्यान।